teri vadi aayi var kauna nak sab teri vadi aayi koi na wo na ja ne mera na wo na ja ne mera sachya baad se koi na wo na ja ne मेरा वाहिगुरु जी का खालसा वाहिगुरु जी की।